0: आहे या फेस करणी आहे पाण खे हिकिड़ो ई यार आसिफ चाचर तव्हांजी महिरबानी अव्हां जूं मोहबतूं बाक़ी इनशाला मां कोशिशि कंदुसि वरी कंहिं नएं प्रोग्राम में अव्हां सां मुलाक़ात कंदुसि बाक़ी हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम वारनि खे तव्हां फीडबैक ॾेई सघो था इन जो हेल्पलाइन नंबर आहे 0336-7135-407 हिकिड़ो ही वॉइस नोट
1: السلام علیکم یا علی مدد گڈ شیرمن مہرن کا سید گلاب علی شاہ بخاری زوار محمد بچل چھمبانی علی حسن بابو سونڑو با سونا خان مستوئی سائیں ہیمے ڈائمنڈ گلو نیچرل کریم ماشاء اللہ پانچ مٹ پان ہے بس چھا تعریف کرے ان کی جترا منا اترا لفظ نہ جدی ان کی تعریف کری سو ماشاء اللہ پانچ مٹ پان ہے ऐं असांखे यार इहो ॾुखु थींदो आहे जो तूं ओचितो मोकिलाइणी कंदो आहे बाबर जानी पोइ इन करे असां बि बसि कावड़ खां बसि सेल्फी नथा मोकिलियूं ठीकु आहे सो तुंहिंजी तुंहिंजो जेको आहे बाबा टिकाणो आहे कोन पोइ असां बाक़ी यार सेल्फी मोकिले छा कयूं इहो अफ़सोस
0: आहे गुल गुलाबी शाह साहिबु छह महीना ज़ाहिर न हुयो हिन प्रोग्राम में हाणे सते महीने आया वरी अहिड़ी मयारियूं वाह साईं वाह शाह साहिबु वाह वाह मुंहिंजो ठिकाणो न आहे छह महीना तव्हां खां थियो हुयो मां तव्हां खां सुवाल कयां तव्हां ते मयारियूं थियूं न हा वरी मूंखे सते महीने अची वरी मूंखे तव्हां अहिड़ियूं मयारियूं ॾियो बहरहाल ख़ैर आहे तव्हां जेको आहे त ॾुख आहे न हाणे ॾुख में माण्हू चई वेंदो आहे ख़ैरु आहे असां बि बर्दाश्त कयूं पिया प्यारा मुंहिंजा लिसनर्स आहियो तव्हां ते मूंखे फ़ख्रु आहे जी हा चनेसर सोलंकी मोहम्मद सावल सोलंकी मोहम्मद आमिर सोलंकी सेफ़ असांखे ॿुधनि पिया अरीबा चए पई अदा आप सबसे दुआ है कि अपील है कि मेरी दोस्त इरम के लिए दुआ करो सारी राति मेरी दोस्त को तकलीफ़ थी अब मैं बहुत परेशान हूँ बाबा इरम जे लाइ सभु दुआ कयो हथु खणी त अला साईं इरम खे जेका आहे त जल्दी सिहतयाबी ऐं तंदुरुस्ती ॾिए अरीबा जी जेका सहेली आहे बिल्कुलु अरीबा असां दुआ गुआयूं ऐं असांजा लिसनर जेके बि ॿुधनि पिया तव्हांजी दोस्त इरम जे लाइ दुआ गुआनि ठीकु आहे ख़ुदा बख़्श ॾेपर ॾेपार जा सलाम अदा नाइस प्रोग्राम अदा साईं मेहरापुर एफ एम नही चल रहा है वाह साईं वाह वाह साईं यार ही थोरो मूंखे जांच करे ॿुधाईंदा कयो त जीअं मां जांच त कयां चकर छा आहे कहिड़ो स्टेशन हले थो ऐं कहिड़ो नथो हले बहरहाल मां चेक करायां पियो ऐं लिसर तव्हांखे ॿुधायां त हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम तव्हां जॾहिं शाही बाज़ारि वञो पिया न त उते तव्हांखे दुकानदार खां ईज़ीली मिली सघे थी शाही बाज़ार में सुठे कॉस्मेटिक्स वारे वटि तव्हां दुकानदार खां नालो वठी ख़रीद करे सघो था ऐं गॾो गॾु हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जी जेका प्राइज़ आहे न उहा 330-360 आहे वेरीस करे पई कुझु दुकानदार तव्हांखे अञा सस्ती बि ॾेई सघंदा ऐं कुझु दुकानदार तव्हांखे महांगी बि ॾेई सघंदा बाक़ी 10-20 रुपए जे करे जहिड़ो न कजो ॿेली महांगाई थी आहे ॾिसो पिया वधी वई आहे ऐं हेमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम वारनि जे हेल्पलाइन नंबर ते तव्हां कॉल करे वधी